0: दांशन शात रूपे नम परम तत्ंग तत्ंग स्वरूपे
1: नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने
0: नमो ज्ञान ज्ञाने नमो भोज भोजे नमो पान पाने
1: नमो कल्ले कर्ता नमो शात रूपे नमो इंद्र इंद्रे नादंग।